Well, listeners can pahila get hetya apni kan laga pasand gana shuru kar dibo pahila git likhi kina pata ase Abhijit Bagajan pata likhi kina pata ase aru tai Bhul Bhulaya Tree laga film para gana mangi ase to hetya itu git huni lobo so aru tai itu gana dedicate kuri di ase to you and all the listeners ko ina likhi ase well thank you so much Abhijit likhi kina pata dia karne तो ये तो गीत इतिहास होनी बहुत श्रीया घोषाल का वास्ते फिल्म से भूल भुलाया ट्री